0: Sakara Beats.
1: Sombar te shukravar.
0: Sakari 9 to 10 a.m.
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
0: हेलो श्रोतृ नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात टू यू ऑल शिरीसोबत आपण आहात रेडिओ मनोरंजनवर अँड सकाळ बीच कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो श्रोतृ 9 वाजले आहेत ते नेहमीप्रमाणे 10 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या ट्युनिंग करा आमच्यासोबत आजचा हा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या पुन्हा श्रोतृ कार्यक्रमाची सुरुवात करूया एका गणेश गीताने आज आहे संकष्ट चतुर्थी या निमित्ताने एका गणेश गीताने कार्यक्रमाची सुरुवात करूया

हॅलो अगेन श्रोत्यांनो, शिरीसोबत आपण आहात ऑइम फ्री वर अँड सकाळ बीच कार्यक्रम चालू आहे. सकाळची वेळ आहे श्रोत्यांनो सकाळची स्ट्रेस दूर करूया काही गणेश गीतांनी. आज आहे संकष्ट चतुर्थी, या निमित्ताने या क्षणी अजून काही गणेश गीते ऐकूया.

श्रोत्यांनो, या भक्तगीतांनी कसले छान वातावरण निर्माण झालेलं आहे. आज आहे संकष्ट चतुर्थी, या क्षणी काही गणेश गीतांनी कार्यक्रम रंगत आहे.

श्रोजनो, आयुष्य म्हणजे फक्त मोठी स्वप्न पूर्ण करण्याचा प्रवास नाही, तर छोट्या छोट्या क्षणांमध्ये आनंद शोधण्याची कला आहे. कारण श्रोजनो, निसटून गेलेला वेळ पळत येत नाही, पण आजचा हा क्षण आपण सुंदर नक्की बनवू शकतो. तेव्हा श्रोजनो, पुढच्या गाण्याचा आनंद घ्या, पुढच्या गाण्याद्वारे आजचा हा क्षण सुंदर बनवा. तेव्हा तुमच्यासाठी वाजत आहोत त्या माया या मूवीतून घेतलेलं गाणं, याचा आस्वाद घ्या.

वेलकम बॅक शो नो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत. शिरी सोबत आपण आहात ऑइम फ्री वर अँड सकाळ बीच कार्यक्रमात परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत. श्रोतनो, मराठी गाण्याचा प्रवास चालू आहे आणि या क्षणी ऐकूया पुढचे गाणे स्पेशली तुमच्यासाठी वाजवत आहोत नेक्स्ट ट्रॅक, तेव्हा याचा आस्वाद घ्या.

0: श्रोत्यांनो, जुलै महिना चालू आहे. आज जुलै महिन्याचा पहिला शुक्रवार आहे, तेव्हा या क्षणी पुढच्या गाण्याद्वारे जुलै महिन्याचे स्वागत करूया. दणक्यात
1: पॅराशूट सोडणारी आणि पतंग उडवणारी, लपाछपीत लपणारी आणि दारूच्या बाटल्या जपणारी, तुला पाहून लाजणारी आणि पावसाचा पहिला थेंब तुझ्या गालावरून स्वतःवर झेलणारी गच्ची,

श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, ट्युनिंग करत राहा. या क्षणी ऐकूया स्वर्गात आकाश गंगा हे गाणं, याचा स्वाद घ्या.

श्रोत्यांनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.